श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख 1948 अर्थात 13 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 33 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आजचा सुविचार आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. श्रोते

वैभवी शेटे यांनी गायलेलं मधुराष्टक आत्ताचं पण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेली पारंपरिक भूपाळी ऐकूया. संगीतकार वसंत प्रभू.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार राम फाटक.

आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या भक्तिगीताला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार श्रीधर फडके.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर पुष्पा पागधरे यांनी गायलेली गौतम सुत्रावे यांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार मधुकर पाठक.

समूहस्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम। स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा। संपर्क 80 80 18 82 18।
0: कृषीवाणी या कार्यक्रमात उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयीची माहिती ऐकूया। या माहितीचं वाचन केलं आहे विद्या तावडे यांनी।
2: नमस्कार शेतकरी मित्र, उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास होतो। वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांची वाढ, उत्पादन तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो। ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये तापमानात यापेक्षाही दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेलं की शारीरिक तापमान कमी करण्यासाठी तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो। कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्वपश्चिम केलेली असावी। शेडची मध्य उंची किमान 13 ते 15 फूट असावी आणि भिंतीलगतची उंची 8 फूट असावी। शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरावं। शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेडपासून बाहेर काढलेला असावा, जेणेकरून दुपारचं ऊन शेडमध्ये शिरणार नाही। शेडवर स्प्रिंकलर बसवावेत। शेडच्या

0: पत्र्यावर प्रत्येक 10 फुटांवरती एक स्प्रिंकलर बसवावा. स्प्रिंकलरचं पाणी पत्र्यावरती पडल्यामुळे पत्रे ओले होतात, त्यामुळे शेडमधील तापमान कमी राहायला मदत होते. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखं फवारलं जातं, ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होतं. या बाष्पीभवनामुळे कोंबड्यांची आसपासची हवा थंड राहते, शेडमधील वातावरण आल्हाददायी मिळतं. अतिउष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने इव्हॅपोरेटेड कूलिंग पद्धतीने थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुबीजन संतुलन केलं जातं. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या सहाय्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येतं. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्यांचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा आत खेचली जाऊ शकते. योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो. वातानुकूलित शेडचं तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येतं, त्यामुळे कोंबड्यांची वाढ चांगली होते, मृत्यूचं प्रमाण कमी होतं. उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. शेडमध्ये गर्दी टाळावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावीत. त्याचबरोबर पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. सतत स्वच्छ, ताजं आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावं. पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतल्या बाजूला पाण्याची टाकी ठेवावी. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी तयार होतं. पाण्यातून किंवा खाद्यातून क जीवनसत्व दिलं तर उष्णतेचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो. पक्ष्यांना ई जीवनसत्व आणि सेलेनियम दिलं तर हे पेशींचं नुकसान टळतं आणि कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मंडळी, अशा प्रकारे कोंबड्यांचं उष्माघातापासून संरक्षण करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मंथन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य मंथन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्या

0: त्याचा सांधाच आखडून जाणे ही प्रोजन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिसबद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रब्बर बँडसारखा पडदा असतो ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात. जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
1: बापरे, रामबाण उपाय?
2: होय. अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही ना वीज बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?

0: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
1: अगं पूजा इकडे ये ना.
0: काय ग?
1: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौरऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
0: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
1: अगदीच बघ.
0: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
1: अरे
0: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहितीये बस.
1: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
0: असे
1: आहेत. बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
0: बापरे, काय काय सांगितलंस तू.
1: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
0: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
1: हो,
0: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
1: खरंच.
0: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो की बाप, खूपच दिलासादायक आहे नाही का.
1: नक्कीच.
0: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
1: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
0: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे.
1: खरंच.
0: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
1: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
0: अगो बाई हो का, म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
1: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
0: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
1: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
0: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:55 आणि 15 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात वास्तुकला या करिअरविषयी तज्ज्ञ आर्किटेक्ट हेमंत कापडी, प्रफुल्ल चव्हाण आणि शालीन कापडी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य कश्मीरा सावंत यांचं आहे आणि सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 आपण आनंद घ्याल नाट्य संगीताचा. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐका.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे: 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 कार्यक्रम गीतबहार, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2 कृषीवाणीचं पुनःप्रसारण, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी, 5:30 युवावाणी कार्यक्रमात रंग माझा वेगळा, अभिव्यक्ती पुणेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांची मुलाखत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व या विषयावरती डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम आणि 9:30 चर्चा का विषय है हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:10 कार्यक्रम रजनी गंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जी के चितळे यांनी गायलेला राग मालकंस प्रसारित केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार सर.

0: मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण एका अपरिचित व्यक्तिमत्वाची, एका अपरिचित हिरोची कथा ऐकूया. बाबूराव शेडमाग असं त्यांचं नाव. आता यांचा इतिहास काय? तर श्रीमंत फुलेश्वर आणि राधाबाई या आईवडिलांच्या पोटी बाबूराव शेडमेकरांचा जन्म झाला 1833 साली 12 मार्चला. देवलपरी नावाचं गाव होतं, तिथे कोंडा नावाचा एक सावकार होता. या कोंडा सावकाराची धनदौलत लुटली गेली, ही प्रथम लुटली या बाबूरावांनी, आणि तिथूनच त्यांच्यातल्या लढाईला सुरुवात झाली. बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी देवलपरीतून कोंड्या सावकाराची सर्व कागदपत्र जाळून टाकली. त्यांनी या सावकारांनी काय केलं, लोकांना पैसे द्यायचे, त्यांच्यावरती 1/4 व्याज लावायचं, त्यांच्या जमिनी लुटायच्या, दागिने लुटायचे, असा सगळा उद्योग केला होता. त्याच्या विरुद्ध या बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी मोहीम उघडली. ब्रिटिशांचा जो अनुनय करतील त्या सगळ्या सावकारांना दम भरला आणि सांगितलं, ही जनता आहे ना, ही माझी जनता आहे, आणि त्यांना जर त्रास झाला तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा, अशी धमकी पण दिली. त्यावेळेला गडमंडळचे शासक होते शंकरशाह. ह्या बाबूरावांनी शंकरशाहांना भेटले, त्यांचा पाठिंबा मिळवला. आजूबाजूचे जे दोन मोठे परगणे होते, नांदगाव संगणापूर, हे ब्रिटिशांच्या ताब्यात होते. त्यांच्यावरती हल्ला करून ब्रिटिशांचा पराभव केला. आत्ताच्या आंध्र प्रदेशातले पण गोंडवलांना लागून असणारे आदिलाबाद, त्यानंतर महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, कुरखेडा किंवा ब्रह्मपुरी, राजुरा, त्यानंतर अहेरी आलापल्लीचा प्रदेश, भामरागड, हा सगळा प्रदेश त्यांनी आपल्या लोकांच्या बरोबर सैन्याच्या सहाय्यानं अगदी पिंजून काढला आणि इंग्रजांच्या विरुद्ध जनप्रबोधन केलं. मंडळाचे जे राजा शंकरशाह होते आणि त्यांचा मुलगा रघुनाथ शाह यांना ब्रिटिशांनी ब्रिटिश विरोधी कारवायांचं फळ म्हणून 18 ऑगस्ट 1858 तोफेच्या तोंडी दिलं. आता ही जी घटना घडली यामुळे बाबूराव शेडमाके संतापले. त्यांनी आजच्या चंद्रपूरमधलं जे मूल गाव आहे त्या मूल तालुक्यातल्या राजगड या ठिकाणी जो ब्रिटिश परगणा होता त्याच्यावरती हल्ल्याची योजना आखली. त्यावेळेला कठीण परिस्थितीमध्ये बाबूरावांनी जवळजवळ 1200 लढवय्ये आणि अत्यंत कडवे देशभक्तीने भारलेले असे सैनिक जमा केले. त्याच्यामध्ये खास करून युवकांचा भरणा होता, त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आणि संपूर्ण तयारीनिशी 7 मार्च 1858 त्यांनी या राजगड जे मुख्यालय होतं त्याच्यावरती हल्ला केला. हा विदर्भातला भाग आहे. इंग्रज सरकारचा तिथे एक प्रतिनिधी होता ज्याचं नाव सरदार रामजी, हा ब्रिटिश सैन्याचा मुख्य होता. त्या सरदार रामजीला ठार केलं. त्यांनी अनेक युद्ध खेळली गोंडवाना प्रदेशामध्ये, आदिलाबाद चंद्रपूरपासून अगदी मध्य प्रदेश छत्तीसगडमधल्या अंतर्गत भागांमध्ये अनेक चाली खेळल्या, अनेक युद्ध खेळली. त्यातली खास करून घोसरी आणि नांदगावची युद्ध ही खूप मोठी युद्ध आणि निर्णायक ठरली, ज्यांनी ब्रिटिशांना खूप मोठा दणका बसला. ब्रिटिशांचा त्या प्रदेशातला कॅप्टन क्रिस्टन हा आश्चर्यचकित व्हायचा बाबूरावांचा पराक्रम पाहून. निवडक 1200-1300 सैन्यानिशी हा माणूस कसा विद्युत वेगानं सगळीकडे फिरतो आणि आपल्या शिकलेल्या सैन्याचा कसा पराभव करतो हे अचंब्याने तो पाहत असे. त्यांनी बाबूरावांबद्दल लिहिलेलंही आहे. एक ब्रिटिश अधिकारी बाबूरावांचं कौतुक करतो, त्याच्याबद्दल लिहितो की गोष्ट जगावेगळी नाही का, अवघ्या 1200 सैन्यानिशी ब्रिटिशांच्या सैन्याला आजच्या प्रदेशातल्या 12 ते 15 जिल्ह्यामध्ये नाकी दम आणणारा हा स्वातंत्र्य सैनिक वनजातींमधला अद्वितीय नाही का.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: इंद्रधनुष्य श्रोते हो, 14 मे रोजी सकाळी 9:30 एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन, यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
2: आज आम्हाला सांगायला आवडेल, 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 मे रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं.

त्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत, यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे, देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला

0: सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सहअस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍपसेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
7: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
6: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

श्रोते हो, आज 13 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज प्रसिद्ध हिंदी साहित्यकार, कवी आणि गीतकार बालकवी बैरागी यांचा स्मृतिदिन आहे.

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिवस. प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांचा आज स्मृतिदिन आहे.

तसंच आज गझल लोकसंगीत आणि चित्रपट संगीतातील ज्येष्ठ गायक मनहर उदास यांचा जन्मदिवस आहे. दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत

0: पाटील सर यांच्याशी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, की कुठे जावं आणि कुठे जी ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट द्यावा?
2: नाही, आता आपण पाहतो ITI मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादं आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झाला आहे, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा Tier 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
2: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण ह्या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
2: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, मी फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
2: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार.

0: जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ॲक्च्युली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात,

0: क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आत्ता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आत्ता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्सवर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युअरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ॲडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुलफॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबलमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात, त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: आहे. नक्कीच सर, आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि यू से पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. सकाळी ठीक 7:25

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवंय, तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बरं,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवंय, हे संत्र कशासाठी हवंय हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवाय, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 7:40 झाली आहेत. प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुमका हो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्नीचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लैनेट फर्नीचर चे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्या आहेत का?
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केले फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे, याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून

0: ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्रायसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियल जी कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम का व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: चलो निकले गया
3: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
5: प्लैनेट फर्नीचर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 46 सेकंद झाले आहेत. आता आपण आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गाणं आताचं पण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
4: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, करिअर मंत्रा या कार्यक्रमात आज आपण ऐकाल वास्तुकला या करिअरविषयी तज्ज्ञ आर्किटेक्ट हेमंत कापडी, प्रफुल्ल चव्हाण आणि शालीन कापडी यांनी सांगितलेली माहिती. निर्मिती सहाय्य कश्मीरा सावंत यांचं आहे आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, बुधवार दिनांक 13 मे 2026 ला सायंकाळी 7:30 वाजता आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रम

0: जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: आता आपण त्यांना गोट्यात बांधून ठेवतो, त्यामुळे त्यांना फक्त ठराविक चारा मिळतो.
2: बरोबर.
1: औषधी वनस्पती त्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवतात आणि दुधाची प्रत सुधारतात.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.

0: इंद्रधनुष्य श्रोते हो 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी आरसीसीचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
1: आज आम्हाला सांगायला आवडेल 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून ए आय

मान्नाळांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापारवृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी

0: 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 8:40 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. निर्मिती सहाय्य कश्मीरा सावंत यांचा आहे आणि सादर करते विवेक वानखडे.

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग।
2: नमस्कार श्रोते हो, करियर मंत्रा या कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागच्या करिअर मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपण इंटिरियर डिझायनिंग या करिअर ऑपॉर्च्युनिटीबद्दल माहिती घेतली। आज आपण त्यातलीच अजून एक वेगळी स्ट्रीम म्हणजेच आर्किटेक्चर ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। आर्किटेक्चर म्हणजेच वास्तुकला, याचा अर्थ असा होतो की इमारती किंवा इतर रचनांचं डिझाईन आणि नियोजन करण्याची कला आणि विज्ञान म्हणजेच वास्तुकला किंवा आर्किटेक्चर। हे केवळ बांधकाम नाही बरं, तर सौंदर्य, उपयोगिता आणि सुरक्षितता यांचा संगम आहे। वास्तुकला अभ्यासक्रम म्हणजेच बी आर्क म्हणजेच आर्किटेक्चरची पदवी हा एकूण 5 वर्षांचा पदवी शिक्षणाचा कोर्स आहे। त्यासाठी नाटा किंवा जेईई मेन पेपर 2

0: उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. वास्तुकला म्हणजे राहण्यायोग्य रचनांचं नियोजन आराखडा म्हणजेच स्केचिंग आणि बांधकाम करण्याची प्रक्रिया. वास्तुकार जो या आर्किटेक्चरचं शिक्षण घेतो त्याला आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुकार असं म्हणतात. जी व्यक्ती इमारतींची रचना, नकाशे, प्लॅनिंग आणि डिझाईन तयार करते त्याला वास्तुकार असं म्हणतात. हे क्षेत्र कला आणि अभियांत्रिकी म्हणजेच आर्ट आणि इंजिनिअरिंग तंत्राचा वापर करून इमारतींना सुंदर आणि भक्कम बनवतं. याचा अभ्यासक्रम हा 12वी नंतर 5 वर्षांचा म्हणजेच बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स असतो. या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी नाटा म्हणजेच नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर किंवा जेईई मेन पेपर 2 या परीक्षा देणं अत्यंत आवश्यक आहे. या आजच्या या करिअर अपॉर्च्युनिटीबद्दल म्हणजेच आर्किटेक्चर किंवा वास्तुकला याच्याबद्दल आज आपण माहिती प्रत्यक्ष आर्किटेक्ट यांच्याकडनंच घेणार आहोत. जवळपास गेली 25-26 वर्ष या क्षेत्रामध्ये स्वतः कार्यरत असणारे आर्किटेक्ट हेमंत कापडी यांच्याकडनं आपण रत्नागिरीमध्ये आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये झालेले बदल आपण जाणून घेऊया. कारण जर तुम्हाला हे करिअर म्हणून निवडायचंय आणि रत्नागिरीसारख्या या शहरामध्ये बदलणाऱ्या डेव्हलपिंग सिटीमध्ये हे करिअर अपॉर्च्युनिटी नक्की कशी आहे ही जाणून घ्यायचे तर असे अनुभवाचे बोल नक्कीच उपयोगी पडतात. तेव्हा ऐकूया आर्किटेक्ट हेमंत कापडी यांना.
1: नमस्कार, मी आर्किटेक्ट हेमंत कापडी. मी रत्नागिरीमध्ये 2000 सालापासून प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्या आधी मी मुंबईमध्ये जॉब करत होतो आणि मग जेव्हा माझं 99ला रजिस्ट्रेशन वगैरे झालं काउन्सिल ऑफ आर्किटेक्टची तेव्हा मग मी इकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला रत्नागिरीला. सुरुवातीला जेव्हा रत्नागिरीला आलो त्यावेळेला स्वाभाविकपणे मी त्या मुंबईमध्ये काम केलेलं असल्यामुळे तिकडच्या वातावरणाशी तुलना करायचो रत्नागिरीची. आणि रत्नागिरीमध्ये तेव्हा हे आर्किटेक्ट आर्किटेक्चर ह्या गोष्टींबद्दल मोठा अवेअरनेस नव्हता. फार कमी लोकांना माहिती होतं की बिल्डिंगचं प्लॅनिंग करणं म्हणजे हे आर्किटेक्टचं काम आहे वगैरे. इथे बरेचसे सिव्हिल इंजिनियर्सकडूनच प्लॅन घेण्याची तेव्हा सवय होती लोकांना, कारण त्यावेळेला नव्हते आर्किटेक्ट्स अवेलेबल इथे. आणि जे काही कोणी मोठी कामं आर्किटेक्ट अपॉइंट वगैरे करून केली जायची ते बहुतेक आर्किटेक्ट सगळे पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा शहरांमधलेच असायचे. आताही तो ट्रेंड अजूनही आहे. अजूनही लोकांना वाटतं की मोठ्या शहरातून काम करणारी एखादी फर्म असेल तर ती जास्त चांगल्या प्रकारे काम करून देईल आपल्याला की काय वगैरे असा काहीतरी समज असावा. पण तरीसुद्धा आत्ता मी जेव्हा इथे आलो 2000 साली आणि आत्ता 2026 चालू आहे तर ते ह्याच्यामध्ये नक्कीच फरक पडलेला आहे भरपूर. आता भरपूर आर्किटेक्ट्स इथे काम करतायत. आता यंग जनरेशनमधले खूपच लोक आहेत. आणि तेव्हा कसं होतं की लोकांना कन्सल्टंट आर्किटेक्ट या विषयावरती जास्त खर्च करावा असं वाटायचं नाही. म्हणजे कन्सल्टंट आर्किटेक्टला जे पैसे द्यायचे आहेत त्याच्याऐवजी आपण एखादा घरातला आयटम किंवा बांधकामातला आयटम आपला होऊन जाईल असा एक समज असायचा लोकांचा. अर्थात हे तेवढं खरं नाही आहे. कारण काय की आर्किटेक्टकडे जेव्हा आपण प्लॅन करून घ्यायला जातो त्यावेळेला त्याच्याकडे संपूर्ण डोळ्यासमोर त्याच्या संपूर्ण नकाशा असा असतो की बाबा तुमचं बजेट काय आहे, तुमच्या साईटच्या कंडिशन्स काय आहेत, त्याप्रमाणे तो तुम्हाला प्लॅनिंग करून देत असतो. मग त्यामुळे कसं कधी कधी जर बजेट कन्स्ट्रेंट असतील तर इकॉनॉमिकल कसा होईल, त्या ज्या तुमच्या उपलब्ध बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगलं काम कसं बसेल वगैरे याचा विचार तो नक्कीच करत असतो. आणि आणखीन आत्ता अलीकडे जो बदल झालेला आहे त्यावेळेला कसं की आपल्या इकडे फार साधनं कमी होती. म्हणजे साधं तेव्हा ट्रेसिंग्स वापरायला लागायचे आणि त्या ट्रेसिंगचं प्रिंटिंग वगैरे आपल्या रत्नागिरीत व्हायचं नाही, त्या प्रिंटिंगसाठी मुंबईला जायला लागायचं. म्हणजे मी ज्यावेळेला साताऱ्यात काम करत साताऱ्याची पण कामं माझ्याकडे होती आणि साताऱ्याच्या कामाचं प्रिंटिंग असेल तर मी इथून काम करायचं, मुंबईला जायचं, ते प्रिंटिंग तिथून करून घेऊन साताऱ्याला जायचं, साताऱ्याहून परत रत्नागिरी वगैरे असं माझी फेरी गोल फेरी करावी लागायची. आजकाल नवीन पिढीला ते सगळं इथे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि इंटरनेटमुळे आणखीन एक फरक पडलेला आहे. म्हणजे लोकांच्या इतक्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की लोक वेगवेगळे ॲप्स किंवा सोशल साईट्स वगैरे याच्यावरून आपल्या बिल्डिंग किंवा इंटेरियर संदर्भातल्या माहिती जमा करतात आणि मग ते घेऊन येतात आमच्याकडे की अरे हा हा सर याच्याप्रमाणे आम्हाला काहीतरी करून पाहिजे वगैरे. ठीक आहे, म्हणजे ते रेफरन्स म्हणून त्यांनी रिफर करायला काहीच हरकत नाही. आणि त्यांच्या अपेक्षा ह्या पण आणखीन वाढलेल्या आहेत की त्यांच्याकडून आमच्याकडे काम आल्यानंतर ते अगदी लगेचच 2-4 दिवसामध्ये त्यांना काहीतरी बघायला मिळालं पाहिजे वगैरे. अर्थात हा काय बदल वाईट नाही आहे,

0: चांगलं आहे. नवीन पिढीने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की तुमच्याकडे एखादं काम आल्यानंतर तुमचा रिस्पॉन्स एकदम प्रॉम्प्ट रिस्पॉन्स असायला हवा, आणि त्याप्रमाणे तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायला फार काही अडचण येईल असं नाही. लोकांना रिझल्ट्स फास्ट हवे असतात आजच्या काळामध्ये, तर नवीन पिढीने ही गोष्ट लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या प्रॅक्टिसची आखणी करावी, आणि खरं तर नक्कीच भविष्य चांगलं आहे या क्षेत्रामध्ये. फक्त काय की तुमच्याकडे तेवढा उत्स्फूर्तपणा पाहिजे. धन्यवाद.
1: आपण रत्नागिरी बदलते असं बरेच जण म्हणतो. दर 5 वर्षानंतर त्याच जागेचा फोटो पुन्हा एकदा काढला तर खूप बदल आपल्याला जाणवतात, आणि ह्या सगळ्यांमध्ये खूप मोलाचा असा वाटा या आर्किटेक्टचा असतो हे आपल्याला हेमंत सरांकडनं कळलंच असेल. आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये सुद्धा किती बदल झाले हे आत्ताच आपण ऐकले. आता आपण जाणून घेऊया नक्की 12वी सायन्स नंतर जर आपल्याला या फील्ड मध्ये प्रवेश घ्यायचा असेल, जर आपल्याला आर्किटेक्ट बनायचं असेल, तर नक्की कोणते पर्याय आहेत. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम अभ्यासताना अजून कुठले कोर्सेस करणं आवश्यक आहे का, ह्याच्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज नक्की कशा आहेत हे पण आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे, नाही का? चला तर श्रोते हो ऐकूया आर्किटेक्ट प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडनं याविषयीची अधिक माहिती.
2: 12th सायन्स केल्यानंतर आर्किटेक्चरल कॉलेजेस जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रात 3 कॉलेज आहेत. एक सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई CST ला आहे, त्यानंतर अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर म्हणजे रचना संसद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे प्रभादेवी इथे आहे, BKPS पुणे हे एक तिसरं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. महाराष्ट्रात ही 3च गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेटमध्ये सुद्धा अनेक कॉलेजेस आहेत. मुंबईत बघायला गेलात तर तुम्ही पिलाईज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे, हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे, IES कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे, DY पाटील ऑफ आर्किटेक्चर असं आहे. तर DY पाटीलचे ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत, म्हणजे मुंबईत सुद्धा आहे, पुण्यात सुद्धा आहे, कोल्हापूरला सुद्धा आहे. आणि कोल्हापूरला म्हटलं तर SPS MBH म्हणजे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसेस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे सुद्धा म्हणजे रत्नागिरीतल्या लोकांना जवळ पडण्यासारखं आहे. याच्यानंतर कोर्स तुमचा चालू असताना तुम्हाला जे स्किल्स डेव्हलप करावे लागतात त्यासाठी पॅरल कोर्सेस तुम्ही जर म्हणत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 3D शिकणं आवश्यक असतं. 3D सोबत नुसतं 3D करून चालत नाही, त्याचं रेंडर्ड व्हर्जन करणं, त्यामुळे रिअलिस्टिक इफेक्ट आणणं, त्यासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स असतात, म्हणजे 3D मॉडेलिंग आणि 3D रेंडरिंग असे दोन्ही कोर्सेस करावेत. आणि त्यासोबत आजच्या AIच्या जमान्यात ते फार आणखीन इझी झालेलं आहे, तर AIचे सुद्धा कोर्सेस केलेले जास्त बेटर राहतं. आफ्टर कोर्स जर तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटीज किंवा कोर्सेस म्हणायचे असेल तर आर्किटेक्चरचा मास्टर्स कोर्सच वेगळा येतो, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं. टाऊन प्लॅनिंग आहे, अर्बन डिझाईन आहे, लँडस्केप डिझाईन आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे, सस्टेनेबल आर्किटेक्चर आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, याशिवाय अजून कायनेटिक किंवा पॅरामेट्रिक आर्किटेक्चर अशा टाईपमधला आणखीन सुद्धा काही बरेच कोर्सेस सुद्धा अवेलेबल असतात. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही इतर काही ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्याच्यानंतर जेव्हा एखादा फ्रेशर्स आर्किटेक्ट मार्केटमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा जॉबसाठी किंवा ऑपॉर्च्युनिटीसाठी बघत असतो तर त्याला एन नंबर ऑफ फर्म्स अवेलेबल आहेत. त्या फर्ममध्ये कसं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स कोणत्या टाईपचा पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी सीक कराव्या लागतात. तुम्ही स्मॉल स्केल फर्ममध्ये काम करायला बघत असाल तर तुम्हाला एक्सपोजर जास्त भेटतो, आणि इन टर्म्स ऑफ तुम्ही म्हणजे फायनान्शियल गेन तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यासोबत तुम्ही काम करू शकता. इवन बिल्डर्ससुद्धा बरेच आर्किटेक्ट्स हायर करतात, तर त्या इनहाऊस आर्किटेक्ट्स असतात बिल्डर्सचे, तर तिथे सुद्धा ऑपॉर्च्युनिटी असते. ह्याशिवाय आर्किटेक्चर हे असं प्रोफेशन आहे की त्याच्यामध्ये स्टडी ऑफ ऑल प्रोफेशन असं असतं, म्हणजे मोस्टली तुम्हाला सर्व स्टडी करायचं आहे. म्हणजे तुम्ही जरी आर्किटेक्ट असलात तरी तुम्हाला ते एकच प्रोफेशन नाही आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल प्रोफेशन तुम्हाला स्टडी करावे लागतात. तर त्यामुळे तुम्हाला पूर्ण वर्ल्ड ओपन होऊन जातं ऑपॉर्च्युनिटीजसाठी. तुम्ही वेगवेगळे बिझनेस चालू करू शकता, बिल्डिंग मटेरियल असेल, नवीन नवीन काही टेक्नॉलॉजी असतील, इंटिरियर रिलेटेड असतील, विंडोज असतील, टाईल्स असतील, किंवा क्लॅडिंग मटेरियल्स असतील, किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही बिझनेस करायचा म्हटलं तर तुम्हाला हे वर्ल्ड ओपन होऊन जातं, कारण बॅकग्राऊंड तुम्हाला ह्याच्यात चांगलं सगळं समजून गेल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. केमिकल्स वगैरे असतील तर ह्या मध्ये सुद्धा तुम्हाला बरंच काम करता येतं, कारण टाईल अधेसिव असतात किंवा क्लिनिंग एजंट्स असतात, ह्या

0: सगळ्या गोष्टीचा वापर हा आर्किटेक्चर या फील्डमध्ये होत असतो. याशिवाय काही लोक क्रिएटिव्ह फील्डमध्ये ब्रँडिंग मार्केटिंग असं सुद्धा याच्यामध्ये उतरतात. बरेचसे लोक आर्किटेक्चर हे क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स गेन करून एक स्वतःचं ब्रँडसुद्धा काढून काही प्रोडक्ट डेव्हलपमेंट करणं किंवा प्रोडक्ट डिझाईन करणं असं सुद्धा करतात आणि तो पर्टिक्युलर प्रोडक्ट नंतर सेल करून स्वतःचा ब्रँड उभा करतात. तर इतका अपॉर्च्युनिटीज आर्किटेक्चर हे प्रोफेशन केल्यानंतर असतात.
1: रत्नागिरी जवळील किंवा किंबहुना महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कॉलेजेस त्याचबरोबर कोर्सेस कोणते ह्याची अगदी इत्यंभूत माहिती आर्किटेक्ट प्रफुल्ल चव्हाण यांनी आपल्याला दिली. श्रोते हो, तुम्हाला आठवतंय का, आपला पेपर जर असेल तर पेपरच्या अगदी लास्ट 5 मिनिटांना आपल्याला काही डाऊट असेल तर आपण शिक्षकांना अप्रोच हा करतोच, शिक्षकांकडे जातोच. पण तरीही आपला कुठला तरी जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्याला आधी आपण विचारतो आणि त्याने समजवलेल्या गोष्टी आपल्याला चट दिशी समजतात, हो की नाही. अलीकडेच आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण करून आता स्वतः या फील्डमध्ये काम करत असणारी युवा आर्किटेक्ट शलीन कापडी हिच्याकडनं असेच काही अनुभवाचे बोल ऐकूया.
2: हॅलो, मी आर्किटेक्ट शलीन कापडी. माझं आर्किटेक्चरचं शिक्षण तर खूप आधीपासूनच बाबांच्या ऑफिसमध्ये सुरू झालं होतं. 12वीनंतर नाटासाठी मी घरूनच अभ्यास केला कारण त्यावेळी रत्नागिरीमध्ये क्लासेस अवेलेबल नव्हते. माझ्या ॲडमिशनच्या वेळी सायन्स तसंच बाकी स्ट्रीम्सचे स्टुडंट्ससुद्धा आर्किटेक्चरसाठी अप्लाय करू शकत होते, पण आता फक्त सायन्स स्ट्रीम आणि डिप्लोमा विथ मॅथमॅटिक्स स्टुडंट्सच एलिजिबल आहेत. आर्किटेक्चरमध्ये क्रिएटिव्हिटीबरोबरच टेक्निकल नॉलेजसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण सिलॅबसमध्ये मॅथमॅटिक्स आणि थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स हे सुद्धा विषय असतात. माझं मत आहे की ज्यांच्यामध्ये खूप पेशन्स असतील त्यांनीच आर्किटेक्चरला अप्लाय करायला पाहिजे कारण अकॅडमिक आणि अर्ली प्रोफेशनल रुटीन्स खूप एक्सटेन्सिव्ह वर्किंग आर्स असलेले असतात. 4th इयरमध्ये इंटर्नशिपसाठी मी ऑरोवेलला गेले होते. तिथल्या फर्ममध्ये डेबोरा नावाची स्पॅनिश प्रिन्सिपल आर्किटेक्ट होती. तिच्याकडून मला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या इंडियन सिलॅबसमध्ये नाही शिकवल्या जात. त्याच्यामुळे मला फायनल प्रोजेक्टसाठी या गोष्टींचा खूप उपयोग झाला. सो चांगली इंटर्नशिप निवडणं हे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचं आहे. कॉलेज झाल्यानंतर बाबांबरोबर काम करणं तर पक्कच होतं, पण त्याआधी बाहेरून थोडा वर्क एक्सपिरियन्स मिळवण्याचं मी निश्चित केलं आणि माझ्या पहिल्या जॉबसाठी वाशीमधल्या एका मोठ्या फर्मला जॉईन झाले. तिथे मोस्टली कॉर्पोरेट बिल्डिंग्स आणि टाउनशिप डिझायनिंग प्रोजेक्ट्स होते, पण काही दिवसांनी मला एकूणच त्या कॉर्पोरेट वातावरणाचा कंटाळा यायला लागला आणि मी माझ्या आवडीनुसार एक दुसरी फर्म निवडली आणि तिथे जॉईन झाले. तिथे रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसेस डिझायनिंगचा खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला जास्त हॉस्पिटॅलिटी आर्किटेक्चरमध्ये आवड आहे. आर्किटेक्चरमध्ये आपल्या आवडीची स्ट्रीम निवडणं खूप गरजेचं आहे, तरच आपण उत्स्फूर्तपणे आवडीने छान स्पेसेस डिझाईन करू शकतो. त्यानंतर मी रत्नागिरीमध्ये बाबांना म्हणजेच हेमंत कापडी अँड असोसिएट्समध्ये जॉईन झाले. बाबांच्या आधाराने शिकत शिकत आता मी माझे काही इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टसुद्धा करते आणि इतर आर्किटेक्ट्सबरोबरही कोलॅबरेशनमध्ये काम करते. हल्ली आर्किटेक्चरबद्दल अवेअरनेस वाढला आहे, तसंच या क्षेत्रात कॉम्पिटिशनसुद्धा वाढलं आहे, त्यामुळे नवीन सॉफ्टवेअर्स जसं की रेव्हिट, रायनो, 3ds Max हे शिकणं जॉबच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता प्रेझेंटेशन्स, क्वांटिटी एस्टिमेशन्स अशा गोष्टींसाठी AIचा वापर करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जे या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच या नवीन सॉफ्टवेअर्स आणि ट्रेंड्सची माहिती ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना कलेची आवड आहे आणि टेक्निकल गोष्टींबद्दलही उत्सुकता आहे त्यांच्यासाठी आर्किटेक्चर हे फील्ड खूपच छान आहे. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्चर बघायचं झालं तर आता रत्नागिरीत टुरिझमच्या दृष्टीने भरपूर डेव्हलपमेंट होते आहे, पण त्यामानाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी अजूनही खूप स्कोप आहे. जे या टुरिझम क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी आर्किटेक्टच्या सल्ल्याने आपले प्रोजेक्ट्स डेव्हलप केले पाहिजेत आणि जे आर्किटेक्ट्स अशा प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत त्यांनी आपल्या क्लायंटना उत्तमरित्या गाईड केलं पाहिजे जेणेकरून रत्नागिरी टुरिझमला पुढे जाऊन अजून छान प्रतिसाद मिळेल.
1: काय मग श्रोते हो, आर्किटेक्चर हे क्षेत्र

0: करिअरच्या दृष्टिकोनातून कसं असेल ह्याची थोडीशी तरी झलक तुम्हाला आज नक्कीच मिळाली, नाही का? आणि आमचा करिअर मंत्रा हा कार्यक्रम नक्की ऐका. त्याचबरोबर तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405373485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405373485. चला तर श्रोते हो, परत भेटूस करिअर मंत्राच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: कांधे पे सूरज

0: निवेदन मीरा खालगावकर, सादरकर्ते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
1: करिअर मंत्रा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। निर्मिती सहाय्य होतं कश्मीरा सावंत यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे। आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला।

0: चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: इंद्रधनुष्य श्रोते हो, 14 मे रोजी सकाळी 9:30 एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन, यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
4: आज आम्हाला सांगायला आवडेल, 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
3: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका.

0: 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
1: गर्व या चित्रपटातलं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. शब्बीर अहमद यांच्या या गीताला संगीत दिलं आहे साजिद वाजिद यांनी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखर.

0: मिशन कश्मीर या चित्रपटातलं अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकलाकारांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2024 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी, वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे,
0: हां,
1: तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बरं,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे, गर आहे, तो हवा आहे, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

दिलवाले या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, आता आपण आनंद घेणार आहोत नाट्य संगीताचा। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया स्वयंवर या नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद।

0: समुद्र
1: आणि या सगळ्याबरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी
0: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती
1: कोकणची खाद्य संस्कृती.
0: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
2: पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद ऐकूया. नाटक आहे संशय कल्लोळ.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 13 मे 2026 सायंकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: आता आपण त्यांना गोट्यात बांधून ठेवतो, त्यामुळे त्यांना फक्त ठराविक चारा मिळतो.
2: बरोबर.
1: औषधी वनस्पती त्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवतात आणि दुधाची प्रत सुधारतात.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

जय जय गौरी शंकर या नाटकातलं जयश्री शेजवाडकर यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं पद आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर छोटा गंधर्व यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद ऐकूया. नाटक आहे सौभद्र.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 13 मे 2026 सायंकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: आता आपण त्यांना गोट्यात बांधून ठेवतो, त्यामुळे त्यांना फक्त ठराविक चारा मिळतो.
2: बरोबर.
1: औषधी वनस्पती त्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवतात आणि दुधाची प्रत सुधारतात.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम.
3: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं पद. नाटक आहे हे बंध रेशमाचे.

0: या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्व

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: रानपाखरं या चित्रपटातलं आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानखर.

0: विश्वामित्र बसला होता भगवंताच्या जपाला, डोळे मिटून ध्यान लाव राणा वनात तपाला,
1: असं होय
0: आली मेनका।

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असू की
0: राजा इंद्राने तिला डोळ भरून पाहिले, पती रूप घेऊन तिला एकांत

0: असा होता पराशर मुनी त्याला दिसली मच्छी गंधा
1: असे
0: साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा
1: बर
0: तिला भिजली बघून
1: काय झाले
0: त्याला लागले।

0: नरनारीची घातली अशी जल्माची गाठे
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्या
0: तिच्या शिंगार

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर।
3: उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेली नागेश आरोंदेकर यांची गीतरचना, संगीतकार नागेश राज आणि चित्रपट आहे पतिव्रता।

0: इंद्रधनुष्य श्रोते हो 14 मे रोजी सकाळी 9:30 एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी आरसीसीचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
1: आज आम्हाला सांगायला आवडेल 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 मे रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
2: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. लता मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना, संगीतकार अनिल अरुण आणि चित्रपट आहे नाव मोठं लक्षण खोटं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

शेवटी आपण ऐकूया. एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं. दादा कोंडके यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: लाजो नको।
1: या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
2: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा। NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग।

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, सकाळचे 11 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: शंकर महादेवन यांच्या मुख्य स्वरातील प्रसून जोशी यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट होता तारे जमी पर.
1: इंद्रधनुष्य श्रोते हो, 14 मे रोजी सकाळी 9:30 एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन, यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
2: आज आम्हाला सांगायला आवडेल 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 मे रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

अलका याज्ञिक आणि शान यांनी गायलेली प्रसून जोशी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट आहे हम तुम.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, तुमचा आवडता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: फॅशन या चित्रपटातलं श्रुती पाठक आणि सलीम मर्चंट यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. इरफान सिद्दीकी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं सलीम सुलेमान यांनी. श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2024 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे,
0: हां,
1: तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बर,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवा आहे, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं, बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

टशन या चित्रपटातलं महालक्ष्मी अय्यर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणार आहोत. कौसर मुनीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलत. कुमार यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शारिब तोशी यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: कमीने या चित्रपटातलं सुरेश वाडकर, रेखा भारद्वाज, सुनिधी चौहान आणि कुणाल गांजेवाला यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया। गुलजार यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल भारद्वाज यांनी।

0: fucking love. Love.
1: श्रोतेहो, बुधवार दिनांक 13 मे 2026 सायंकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
2: आता आपण त्यांना गोट्यात बांधून ठेवतो, त्यामुळे त्यांना फक्त ठराविक चारा मिळतो.
3: बरोबर.
2: औषधी वनस्पती त्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवतात आणि दुधाची प्रत सुधारतात.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचं घर.

0: हा कार्यक्रम
1: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: या गाण्याला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी आणि चित्रपट होता मौसम.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानकर.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रेडी या चित्रपटातलं तुलसी कुमार आणि के यांनी गायलेलं गाणं. निलेश मिश्रा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योग कडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडस डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, मग त्याचं शोल्डर पेन का होत आहे?
0: ओके,
1: बरोबर. तर तुम्ही जो

0: स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होतंय, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत, आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत, आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं, आणि मग तुम्हाला थायरॉइड इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेन साठी गोळीचीच गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर,
1: पण त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही, पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणलं, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा.

0: की तुम्हाला काय होत आहे, आणि काय होत आहे म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर
0: आहे ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या, आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत नाही,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्टन्स तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय, तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही एक करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा, आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस
1: वा
0: सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे,
0: हो,
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने, श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: येस
1: रुपाली, ते खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय. तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत. म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते स्वतः.

0: कडे बघत नाही आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
1: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच दिस इज दी राईट टाइम. आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला, जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतला की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखत खूप आहे तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
0: बरोबर.
1: सो हे खूप महत्वाचं आहे.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट, आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपाली ताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
1: मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
0: ओके.
1: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन. मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
0: सतत भीती आणि
1: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
0: बरोबर.
1: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय तर ते कुठून होईल,
0: साध्य कसं होईल.
1: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
0: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
1: अगदी 100% दिसतात.
0: ग्रेट ग्रेट. छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
1: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या

0: डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल, किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही, रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत, कारण आज आपण वेगळा विचार करतो उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता, त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे, माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हॅन्डल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ताई आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन्समध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात.

0: यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना, सी आपलं माइंड आणि शरीर भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते, ते दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही ह्याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स, लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान,
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन, असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली, ते इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघडदार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
3: हे काय, बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस

0: स्ट्रेस आणलायस की तू? आधी हे दोन दोन क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
1: बर.
0: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
1: बर.
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
1: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
1: काय मस्त लागतंय ग.
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
1: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
1: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
1: अग, त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
0: तेच सांगते आता सविस्तर. अगं, त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा.
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो, बरोबर ऐकलंय. सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
1: वा.
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी, आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना.
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच.
1: हो.
0: शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: आहा, काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग.
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच. म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
1: वा.
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना, त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहिती आहे का?
1: आता काय आहे?
0: अगं, आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहिती आहे का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही, हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: हा, आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवत आहेत का ग?
0: हो तर, आठवत आहे ना. अग, सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे, म्हणजे जे मुलगे असायचे ना, त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे. आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा आईस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नाव होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल ना.
0: डबा आईस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: ही पूर्वीची पाल की तर किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला? काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: क्या तुला आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द, सुट्टे सुट्टे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हंटल.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो.
1: बर.
0: म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय.
0: हो की

0: आणि
1: तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
0: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
1: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
0: अरे वा, चालेल ना.
1: चल ऐकूया.

0: प्राची, बराच वेळ झाला ग आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण?
1: जरूर. चला, फार मज्जा आली ग आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हंटल.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
2: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमासदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्या

0: साठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या
1: आकाशवाणी मुंबईची, ही आहे अस्मिता वाहिनी.
2: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
3: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
2: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
3: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
2: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
4: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
5: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
4: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
5: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
4: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार सुरुवातीला ऐकूया चांदणे शिंपीत जा या सिनेमातला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मुगे यांचं गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

चांदणे शिंपीत जा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोगी यांनी. आणि आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे सतीची पुण्याई या सिनेमातलं, शांता शेळके यांचं, संगीतकार प्रभाकर जोगी.

सतीचं वाण या चित्रपट, सतीची पुण्याई या चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. आणि आता नणंद भाऊजाई या सिनेमासाठी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांना.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं कवी सौमित्र यांचं समांतर या सिनेमातलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचारविनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते.

तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजानीतून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली.

आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो

स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटीन कांड्या 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.

महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना एकूण 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला आणि आता पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: ही गोष्ट फक्त मुंबईतच घडू शकते, जिथं तुम्ही आयुष्यभर लोकलमधून उभ्यानं प्रवास करता. मग एक दिवस कुणीतरी अंकल आप बैठिये ना म्हणत तुम्हाला बसायला जागा देतं आणि तुम्हाला जाणीव होते आपलं वय झाल्याची. जिथे डबेवाले लगबगीनं अगदी अचूक पत्त्यावर डबे पोचवत असतात, तिथे पण अगदी क्वचितच डबा चुकीच्या पत्त्यावर पोचतो आणि सुरू होते एक प्रेमकहाणी. इला रोज एखादा समसमित पदार्थ नवऱ्याच्या डब्यात पाठवते या आशेनं की त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता पोटामार्गे जाईल. एक दिवस पहिल्यांदा चाटून पुसून लख्ख केलेला डबा परत येतो, इला खुश. पण रात्री नवरा घरी येतो तो नेहमीच्या निरसपणेच. दुसऱ्या

0: शीही तोच प्रकार. इलाच्या लक्षात येतं डबा भलत्याच पत्त्यावर पोचतोय. जिथं पोचतोय तो आहे एका सरकारी ऑफिसमधला एकलकोंडा तुसडा महिन्याभरानं निवृत्त होणारा फर्नांडिस. तोही इतकं चविष्ट जेवण खानावळीतून आल्याचं आश्चर्य करतोय. संध्याकाळी खानावळीत जाऊन असंच पुढेही पाठवत जा म्हणून सांगतो. खानावळवाला चकित होतो की या माणसाची कळी खुल्ली कशी काय. तो ठरवतो की आता रोज तीच आलूगोभीची भाजी पाठवायची. इला अखेर डब्यात एक चिठ्ठी पाठवते. माझ्या नवऱ्याला पाठवलेला डबा चुकून तुमच्याकडे येतोय. फर्नांडिसला डबा बदलल्याचं लक्षात येतं, पण तो चिठ्ठीचं उत्तर जेवणाची तारीफ करून देतो आणि मग एक सिलसिलाच सुरू होतो डब्यातल्या पत्रांचा. इला नवऱ्याची मंधरणी करत राहते, तो लक्ष देत नाही. डब्यातल्या पत्रांच्या रूपानं इलाला हळूहळू आपल्या मनातली व्यथा व्यक्त करण्याचा मार्ग लाभतो. अकाली गेलेल्या पत्नीच्या मागे एकाकी झालेल्या फर्नांडिसच्या आयुष्यालाही कोवळी पालवी फुटते. कुणाशी तरी संवाद करता करता, कुणाच्या तरी व्यथेवर फुंकर घालता घालता त्याच्या मनाचा झालेला बर्फ वितळू लागतो. तो इलाला वडीलधारा सल्लाही देतो. दागिने उतरवून ठेवून मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या कुणा गृहिणीच्या बातमीनं व्यथित होतो. त्याच्या जागी येऊ घातलेल्या हसतमुख अस्लम शेखशी कोरडेपणाच्या वागणुकीची जागा मार्दव घेऊ लागते. एव्हाना इलाच्या लक्षात येतं नवऱ्याचं प्रेमप्रकरण सुरू आहे. पत्रसंवादातूनच इलाचं मन मोकळं होत राहतं आणि एक दिवस तीच त्याला लिहिते, आपण भेटलं पाहिजे. वेळ जागा ठरते. रेस्टॉरंटमध्ये इला त्याची वाट पाहत राहते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये डबा रिकामा येतो. फर्नांडिस रिकाम्या डब्यात पत्र पाठवतो, तू आली होतीस, मीही आलो होतो, पण त्याच दिवशी मला जाणीव झाली होती माझं वय झाल्याची. मी तुला भेटू शकलो नाही. इला डबेवाल्याकडून ऑफिसचा पत्ता मिळवून ऑफिसमध्ये येऊन धडकते. तिथे फर्नांडिसच्या खुर्चीवर अस्लम बसलाय. तो सांगतो, ते तर नोकरी सोडून नाशिकला गेले. नाशिकच्या गाडीत बसलेले फर्नांडिस. इलानं रात्रीच सगळे दागिने उतरवून ठेवलेत. मुंबईचे डबेवाले हा यातला महत्वाचा दुवा. दुपारी रिकामे डबे घरोघरी परत पोचवण्यासाठी लोकलच्या डब्यात बसलेले डबेवाले नेहमीप्रमाणेच भजनात दंग आहेत आणि त्यांच्यामध्ये बसले आहेत फर्नांडिस. दिग्दर्शक रितेश बात्रा इथंच थांबतो. दोघं भेटणार का? उत्तर प्रेक्षकांनी शोधायचंय. या हटके प्रेमकहाणीचं सौंदर्य खुललंय ते त्यातल्या मुग्धतेमुळे. दिग्दर्शकीय सूचकतेनं आणि संयमानं चित्रपटाला त्याचं हे वेगळं व्यक्तिमत्व बहाल केलंय जणू.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार शेतकरी मित्र, उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास होतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांची वाढ, उत्पादन तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमानात यापेक्षाही दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेलं की शारीरिक तापमान कमी करण्यासाठी तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो. कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्वपश्चिम केलेली असावी. शेडची मध्य उंची किमान 13 ते 15 फूट असावी आणि भिंतीलगतची उंची 8 फूट असावी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरावं. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेडपासून बाहेर काढलेला असावा, जेणेकरून दुपारचं ऊन शेडमध्ये शिरणार नाही. शेडवर स्प्रिंकलर बसवावेत. शेडच्या पत्र्यावर प्रत्येक 10 फुटांवरती 1 स्प्रिंकलर बसवावा. स्प्रिंकलरचं पाणी पत्र्या

वरती पडल्यामुळे पत्रे ओले होतात, त्यामुळे शेडमधील तापमान कमी राहायला मदत होते. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखं फवारलं जातं, ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होतं. या बाष्पीभवनामुळे कोंबड्यांची आसपासची हवा थंड राहते, शेडमधील वातावरण आल्हाददायी मिळतं. अतिउष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने इव्हॅपोरेटेड कूलिंग पद्धतीने थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुबीजन संतुलन केलं जातं. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या सहाय्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येतं. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्यांचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा आत खेचली जाऊ शकते. योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो. वातानुकूलित शेडचं तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येतं, त्यामुळे कोंबड्यांची वाढ चांगली होते, मर्तुकीचं प्रमाण कमी होतं. उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. शेडमध्ये गर्दी टाळावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावीत. त्याचबरोबर पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. सतत स्वच्छ, ताजं आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावं. पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतल्या बाजूला पाण्याची टाकी ठेवावी. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी तयार होतं. पाण्यातून किंवा खाद्यातून क जीवनसत्व दिलं तर उष्णतेचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो. पक्ष्यांना ई जीवनसत्व आणि सेलेनियम दिलं तर हे पेशींचं नुकसान टळतं आणि कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मंडळी, अशा प्रकारे कोंबड्यांचं उष्माघातापासून संरक्षण करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मंथन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य मंथन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही प्रजन

0: शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यामध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटर फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो ज्याला प्लांटर फेशिया म्हणतात आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटर फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटर फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटर फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात. जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
1: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
0: बापरे, रामबाण उपाय?
1: होय अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही, नवीन बिल नाही.
0: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
1: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.

0: काय सांगते काय?
1: अगदीच
0: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
1: अगं पूजा इकडे ये ना.
0: काय ग?
1: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौरऊर्जेवर चालणारे आहेत बरं का.
0: काय सांगते काय? बर वा वा छानच, प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
1: प्लीज बघ.
0: ए मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
1: अरे
0: तुला सांगू का, मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे, घरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहिती आहे बस.
1: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
0: असे आहेत.
1: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
0: बापरे काय काय सांगितलंस तू.
1: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
0: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
1: हो
0: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
1: खरंच.
0: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो की बाप खूपच दिलासादायक आहे, नाही का?
1: नक्कीच.
0: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
1: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का?
0: वा वा खूपच छान आहे बरं नेहा. हे
1: खरंच.
0: ए निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
1: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
0: अगं बाई हो का? म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
1: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाईट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
0: म्हणजे नेहा एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
1: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
0: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, आत्ताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाश
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. तमिलनाडु में सी जोसेफ विजय के नेतृत्व वाली टीवी के सरकार ने विधानसभा में विश्वास मत हासिल किया. श्री एन रंगासामी ने रिकॉर्ड पांचवी बार पुदुचेरी के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली. पश्चिम एशिया संघर्ष से उत्पन्न वैश्विक ऊर्जा संकट के मद्देनजर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अपील के बाद केंद्र और राज्य सरकारों ने ईंधन बचत उपाय तेज किए. सीबीएसई ने अखिल भारतीय सीनियर सेकेंडरी कक्षा 12वीं के परीक्षा परिणाम घोषित किए. सरकार द्वारा आयात शुल्क को लगभग 15% किए जाने के बाद सोने और चांदी की कीमतों में 6% से अधिक की वृद्धि. मौसम विभाग ने कहा इस साल मॉनसून जल्दी आने की संभावना. और आईपीएल क्रिकेट में आज शाम रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का मुकाबला कोलकाता नाइट राइडर्स से. अब समाचार विस्तार से. तमिलनाडु में मुख्यमंत्री जोसेफ विजय के नेतृत्व वाली नवगठित सरकार ने 144 विधायकों का बहुमत साबित कर विश्वास मत हासिल कर लिया है. एडप्पडी पलनीसामी के नेतृत्व में ऑल इंडिया अन्ना डीएमके के 22 विधायकों ने विश्वास प्रस्ताव के खिलाफ मतदान किया. एक रिपोर्ट.
3: लोक निवास में आयोजित एक सादे समारोह में पुदुचेरी के उपराज्यपाल के कैलाश नाथन ने मुख्यमंत्री और आज शपथ लेने

0: विजय कुमार संत यांनी सतारीवर वाजवलेला सुरुवातीला राग गौड सारंग आणि आत्ता शेवटी आपण पिलू धून ऐकत होतात. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकता आहात. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली.

केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे N नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे.
नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूर

0: मध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kHz. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: ते सततच रडत राहतात. त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटीज तयार झाली आणि जे शेतकरी फायदा देत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवतायत, कर्जमाफी आणि हे सगळं चालूच आहे. तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही आहेत या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कोणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काय नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल, तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्त चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे. तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं म्हणाल तर मला अतुल पेठे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनडोक नसावं. सॉरी, हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रुथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे. त्यांनी समोरच्याच्या आत्म्याशी आपल्या कलाकृतीनं संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे. ह्याच वेळी त्याचं डिरेक्शन झालं. असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारावून टाकायचं नाही. मुळात माझी जी गोष्ट आहे, माझी जी परिस्थिती आहे, तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणारी किंवा भारावून टाकणारी. त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे. तर एक कुठेतरी जाणीव होती, म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय, पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय. म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो. डावरी आजी वरून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत, म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे 4 प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राईझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इव्हन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इव्हन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक ह्या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात, आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी त्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं. तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्प आमच्याकडे देऊन गेला, जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट, जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जी आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय. म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. इव्हन मला असं वाटतं

0: की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के. सो ह्या लोकांमुळं हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटकं हे तीन लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावा ना. म्हटलं का काय झालंय? आणि ती रडायचीच थांबत नाही तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रू आउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच टचवूड.
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं म्हणजे तिची गंमत अशी आहे की ज्या वेळी तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तर मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्या वेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळी ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पुरीला मी कसं समजवायचंय आणि ती वेळ्यासारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतं हे सगळं असं नसतंय अशा पद्धतीने समजावत होतो. आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: म्हणजे नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं होतं म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलाय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टी प्रणव अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे त्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य, दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नैपत्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टींसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला, बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं

0: काही बारामतीची, सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोरं आहेत. पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे, आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांची त्यांचीच जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये, तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडंसं डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखी असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळं काय म्हणू आपण, इतका ओघ वाढला आहे, सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं, आणि खरंच ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन मैत्रीने ते करायचं असतं. मग सगळंच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाही, त्यांना ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय, तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं, एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक आहेत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेत. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला फुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. मग किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आहे, आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे, आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणून किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो, त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणूनच तो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय बोलूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल, अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की ता सद्यस्थितीला तितकंस दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: हे वांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही, अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हेमांगी मला तुझं स्वतःच ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करतेय. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉम्प्लेक्स पण मॅनेज

0: करायचे, त्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणते मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठलीही अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खर तर करायचं सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्त. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचं खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इवन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या माग महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे, किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत, किंवा कुठलं जर नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही, पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे मांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचंय, तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की एक दोन नाटकं करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कोणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मागाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलांना.
1: तू काय सांगशील हे मांगे?
0: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं. तुम्हा दोघां

0: यांचंही आमच्या पुणे आकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
1: तुमचे धन्यवाद.
2: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. सायंकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

मंत्र्याची सून या चित्रपटातलं यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. गीत बहार या कार्यक्रमात आता जगदीश खेबुडकर यांचं आणखी एक गीत.

0: अद्य दिल्ली, चंडीगढ़, हरियाणा, जम्मू कश्मीर, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब इत्येतेषु प्रदेशेषु विद्युत सहित वृष्टिः, तीव्र वायुवेगः च भविष्यति इति भारत ऋतु विभागेन पूर्वानुमानितम्। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा द्वादशी कक्षायाः परीक्षा परिणामाः प्रसारिताः। छात्राः आधिकारिक वेबसाइट डिजीलॉकर इत्यत्र, उमंग ऐप इत्यत्र च स्वानुक्रमान् प्रविश्य परिणामं द्रष्टुं शक्नुवन्ति। अस्मिन् वर्षे केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा द्वादशी कक्षायाः फरवरी मासस्य सप्तदश दिनांकतः अप्रैल मासस्य दश दिनांक पर्यन्तं लक्ष्योपलक्ष्य छात्राणां कृते परीक्षा आयोजिता। अन्ते मुख्यवार्ताः पुनः एकवारम्। पश्चिम एशिया संघर्षेण उद्भूतस्य वैश्विक ऊर्जा संकट कालस्य मध्ये प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः आवाहनस्य अनन्तरं केन्द्र राज्ययोः ईंधन संरक्षणस्य उपायाः तीव्राः जाताः। केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन चतुर्दश खरीफेति ग्रैष्मिक सस्यानां न्यूनतम समर्थन मूल्यं स्वीकृतम्। तमिलनाडु राज्ये सी जोसेफ विजयस्य नेतृत्वे टीवी के सर्वकारेण सहज बहुमतेन सक्षी परीक्षणं विजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 आणि 12 सेकंद झाली आहेत। आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताचा कार्यक्रम 7:15 वृत्त विशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 ऐकाल। जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत। रात्री 7:15 आपण आनंद घ्याल नाट्यसंगीताचा। आज रात्री 10:00 आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त दिनांक 7 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृह दादर इथे निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित केल्या गेलेल्या सूरगौरव संध्या या मैफिलीचा संपादित अंश। या कार्यक्रमात विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। तसंच पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन वादनसुद्धा आपण ऐकू शकाल। त्यांनी सादर केलेला राग बागेश्री कानडा आणि भजन आपण ऐकणार आहात। श्रोते हो, उद्या आहे गुरुवार 14 मे 2026। आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हळदीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल। याचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि या दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करू। भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:55 उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। यामध्ये सहभाग आहे उल्का पटवर्धन यांचा। या कार्यक्रमाचं निवेदन केलंय पूर्णिमा साठे यांनी, तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। साडे 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल। 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा। 10:30 NCERT यांचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम।

कार्यक्रम 11 वाजून 5 मिनिटांनी गाता रहे मेरा दिल। दुपारी 12 वाजल्यापासून पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 12 वाजता महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ। 1 वाजून 40 मिनिटांनी नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात। दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी वंदना कट्टी यांनी गायलेला राग गावती आपण ऐकणार आहात। आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेत 5 वाजून 2 मिनिटांनी गीत संध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत, तर गीत बहार या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा। दरम्यान 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। उद्या संध्याकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम। 6 वाजून 45 मिनिटांनी आपण ऐकू शकाल लोकसंगीत। 7:15 वाजता वृत्त विशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकू शकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद। लेखन कोमल कळंबटे यांचं, तर सहभाग ऋचा गद्रे, रोहित देव आणि मोरेश्वर जोशी यांचा। 8:15 वाजता आपण आनंद घेणार आहात सुगम संगीताचा। 10:30 वाजता रजनीगंधा हा कार्यक्रम, तर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 वाजता विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार आपण ऐकणार आहात। याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत। तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 6:35 झालेत, वेळ झाली आहे लोकसंगीताच्या कार्यक्रमाची।

0: कृष्णा शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना होती हरेंद्रनाथ जाधव यांची, तर संगीत होतं कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांचं.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता परीश ठाकूर यांची गीतरचना ऐकूया शैला चिखले यांच्या आवाजात.

0: शैला चिखले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत रत्नाकर ठाकूर यांनी संगीतबद्ध केलं.
1: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय?

0: त्यांना पण सांगते मग.
1: हा मी पण येणार आहे, मी पण येणार
2: नक्की आहे. हा कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
0: आहे लक्षात, बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
2: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
1: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
0: चल ग चल, ठेवते.
2: हा बाय बाय बाय, भेटू मग.
0: हो हो नक्की.
3: श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

रोशन सातारकर यांनी गायलेल्या या गीताचे गीतकार होते राम मोरे, तर संगीतकार होते विश्वनाथ मोरे. लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी विजय कठीण यांनी संगीतबद्ध केलेली वेसावकर आणि मंडळी यांची गीतरचना ऐकूया, संतोष नायक, वीणा बामणे आणि सहकलाकारांच्या आवाजात.

संतोष नायक, वीणा भांबळे आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. काही क्षणातच आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
2: होल भारत में करीब करीब 400 बिलियन

हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्याचसोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3,000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.

0: आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जवाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य ऍग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: या योजनेत आतापर्यंत 8.85 crore अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
5: इंद्रधनुष्य श्रोते हो, 14 रोजी सकाळी 9:30 एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन, यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
6: आज आम्हाला सांगायला आवडेल 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75-76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
5: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार टक्करू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, कारण आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेस ने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं स्वर्गीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालते, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे ते कारण होतं.

0: आताचं कारण हेच आहे की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण तर व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंगद्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्यादृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी सर?
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, हे तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6,00,000 कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 billion. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितलं 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 billion आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केलाय भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे जे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काय फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिले. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलं.

0: म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्य तेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या असतात. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करू, नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व गोष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहे ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचं असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये तोपर्यंत तो देश विकसित होत नाही, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू ते बाजूला ठेवलं पाहिजे, फक्त राष्ट्रप्रथम. तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल, कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काय आफ्टर इफेक्ट आहेत, बॅड इफेक्ट आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये

0: आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30:36 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 अर्थात 13 मे 2026. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रहो. मित्रहो, पशुपालन करताना आपण नेहमीच महागडी पेंड आणि औषधावर खर्च करतो, पण आपल्या शेताच्या बांधावर किंवा परसबागेत अशा काही वनस्पती आहेत की ज्या जनावरांचे आजार पळवून लावू शकतात. आज आपण जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व याविषयीच चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये संगमेश्वर येथील पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर युवराज शेटे यांना निमंत्रित केले. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. सर्व पशुपालक बांधवांना माझा नमस्कार.
1: डॉक्टर, आपण सध्या बघतो की जनावरांना औषधी वनस्पती देण्याची गरज भासायला लागली. पूर्वी तर असं नव्हतं, आपण फक्त चाराच द्यायचो, मग असं का?
2: खूप चांगला प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी जनावरे चरायला रानामध्ये जायची, तिथे ती स्वतः गरजेनुसार कडू गोड वनस्पती खायची. आता आपण त्यांना गोट्यात बांधून ठेवतो, त्यामुळे त्यांना फक्त ठराविक चारा मिळतो.
1: बरोबर.
2: औषधी वनस्पती त्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवतात आणि दुधाची प्रत सुधारतात. आपल्या कृषीप्रधान देशामध्ये धान्य पिकाच्या वाढीसाठी भरघोस उत्पादनासाठी बेसुमार खतांचा वापर सुरू आहे. त्याचे कॅन्सरसारखे दूरगामी परिणाम समोर येऊ लागले आहेत. त्यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती, सेंद्रिय फळ उत्पादन यासारख्या शेतीपद्धती प्रचलित होत आहेत.
1: बरोबर.
2: पशुमध्येही उपचारासाठी वेगवेगळ्या प्रतिजैविकांचा वापर होत असतो. त्याच्या अतिरेक वापरामुळे ही प्रतिजैविके दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी यातून मानवी शरीरामध्ये येत असतात. त्यामुळे आपण फक्त सेंद्रिय अन्नधान्य, सेंद्रिय फळे बनवून चालणार नाहीत, तर आहारामध्ये समाविष्ट असणारे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी याच्यामध्ये प्रतिजैविकाचे प्रमाण कमीत कमी कसे असावे यासाठी पर्यायी औषधांचा वापर होणे खूपच गरजेचे आहे.
1: बरोबर.
2: त्यानुसार इथेनो व्हेटरनरी मेडिसिन ही शाखा उदयास येत आहे. 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक पशुवैद्यकीय दिन साजरा करण्यात आला. पशुवैद्य अन्न आणि आरोग्याचे रक्षक ही या दिनाची मूळ संकल्पना होती. संकल्पनेमागील प्रमुख उद्देश असा आहे की दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस व अंडी मधील प्रतिजैविकांची रासायनिक औषधांची पातळी ही कमीत कमी ठेवण्यात यावी, जी मानवी आरोग्यास हानिकारक नसेल. सद्यपरिस्थिती पाहता रासायनिक औषधीचा खर्च हा खूप जास्त आहे. हा खर्च कमी केल्यास पशुपालकांचे उत्पन्न वाढवता येईल, जनावरे आजारी पडू नये

0: आणि आजारी पडल्यानंतरही उपचारासाठी आपण वेगवेगळ्या आयुर्वेदिक किंवा औषधी वनस्पती याचा आपण त्याच्या आहारामध्ये उपयोग करू शकतो.
1: खरंय, म्हणजे सध्या आपण बघतो की या रासायनिक औषधांचा आपल्या आणि तसंच जनावरांच्या सुद्धा शरीरावरती परिणाम होतोय आणि जीवघेणे आजार आपल्याला होऊ शकतात, नाही का? मग पशुपालकांनी कोणत्या प्रमुख वनस्पतींचा पशु आहारात वापर करायला हवा?
0: मुख्यत्वे करून 6 ते 8 प्रकारच्या वनस्पती ह्या खूपच महत्वाच्या आहेत. आपण ते जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये किंवा उपचारासाठी उपयोग करू शकतो. त्यामध्ये शतावरी ही दूध वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. कोरफड पाचन संस्था सुधारण्यासाठी, त्वचारोगावर उपयोगी पडते. हळद जंतुनाशक व जखमा भरून काढण्यासाठी. गुळवेल ही वनस्पती तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाते.
1: बरोबर.
0: अश्वगंधा ही वनस्पती जनावरांना थकवा घालवण्यासाठी, प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी वापरली जाते. अडुळसा ही वनस्पती श्वसन संस्थेचा दाह कमी करण्यासाठी वापरली जाते. आवळा रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी वापरू शकतो. बेलफळ जे पोटाचे आजार आहेत ते बरे होण्यासाठी आपण वापरू शकतो.
1: मग पशुपालकांनी या वनस्पतींचा आहारात वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: या सर्व वनस्पती आपल्या आसपास आढळतात. वनस्पती वापरताना त्या ताज्या असाव्यात, स्वच्छ धुतलेल्या असाव्यात, किडमुक्त असाव्यात, बुरशी नसणाऱ्या असाव्यात. ताज्या वनस्पती आपण कापून जनावरांच्या चाऱ्यामध्ये वापरू शकतो. तसेच बाह्य उपचारासाठी औषधे वनस्पतीची पेस्टही करून वापरू शकतो. औषधी वनस्पतीचा साठा मुबलक प्रमाणात करून ठेवायचा असल्यास त्या सावलीमध्ये वाळवून हवाबंद डब्यामध्ये ठेवाव्यात. चर्चासत्रामध्ये सांगितलेल्या वनस्पती आणि आहारामध्ये आपण वापरत असणाऱ्या वनस्पती ह्या एकच आहेत हे तज्ज्ञ व्यक्तीकडून खात्री करून घेणे हे ते गरजेचे आहे. व तशाच प्रकारच्या वनस्पती आपल्या परसबागेमध्ये लागवड करावी. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ती औषधी वनस्पती जनावरांना आपण खाऊ घालू शकतो.
1: बरोबर.
0: औषधी वनस्पतीचा जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये तसेच उपचारासाठी उपयोग होऊ शकतो.
1: नक्कीच. पशुपालकांनी कोणत्या वनस्पतींचा नेमका दैनंदिन आहारात आणि उपचारासाठी वापर करायला हवा त्याविषयी आता सांगा.
0: दैनंदिन आहारामध्ये आपण शेवगा, शतावरी या वनस्पतीचा वापर करू शकतो. शेवगा ही वनस्पती सुपरफूड म्हणून समजली जाते. शेवगामध्ये साधारणतः 22 ते 25% प्रथिने असतात. उच्च प्रमाणात कर्बोदके असतात. जीवनसत्वे व खनिजत्वेही भरपूर प्रमाणात असतात. दैनंदिन आहारामध्ये शेवग्याची 500 ग्रॅम पाने आपण वापर करू शकतो. किंवा शेवग्याच्या वाळलेल्या पानाची भुकटी जवळपास 50 ते 100 ग्रॅम जनावरांच्या खुराकामध्ये आपण वापरू शकतो. पीकेएम व PKM2 ह्या लोकप्रिय शेवगा चारापैकी वान आहेत. ह्या बियाची लागवड आपण आपल्या परसबागेमध्ये केल्या असता याच्यातून चारा पिके उत्पादन घेऊ शकतो. तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मार्फत कोकण रुचिराज हा शेवग्याचा वान विकसित केला गेलेला आहे. हा शेंगा उत्पादनासाठी वापरला जातो, परंतु आपण चारा उत्पादनासाठीही वापरात आणू शकतो.
1: निश्चितच. म्हणजे शेवगा हे अत्यंत महत्वपूर्ण की जे मोठ्या प्रमाणावर चारा सुद्धा जनावरांना देत असतं, नाही का?
0: हो हो. जर आपण असा शेवगा आपण जनावरांच्या चाऱ्यामध्ये वापरल्यास तर दूध उत्पादन हे निश्चितच वाढेल. साधारणतः 15 ते 20% दूध उत्पादनामध्ये वाढ दिसून येईल. दुधाचा दर्जा म्हणजे दुधातील फॅट SNF हे खूप वाढण्यास मदत होईल. वजन वाढेल, तसेच जनावराची पचनशक्ती सुधारेल. दुसरी वनस्पती शतावरी आहे. शतावरीचा वापर जनावरांचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी होतो. दूध उत्पादन जनावरांच्या मध्ये कमी दिसून येतं याच्या मागे भरपूर कारणे आहेत. त्या कारणामधील प्रामुख्याने खनिज तत्वाचा अभाव, पौष्टिक चाऱ्याचा अभाव व संप्रेरकाचा अभाव ही आहेत. त्यापैकी संप्रेरकाचा अभाव जर दूध उत्पादन कमी होण्यासाठी असेल तर आपण शतावरी ही वनस्पती वापरून दूध उत्पादन वाढू शकतो. साधारणतः 200 ते 250 ग्रॅम ओलसरमुळे किंवा 40 ते 50 ग्रॅम वाळलेल्या शतावरीच्या मुळी याची भुकटी आपण जनावरांच्या खुराकामध्ये वापरू शकतो. यामुळे दुधाची गुणवत्ता व प्रत सुधारेल.
1: नक्कीच. आता सर, पशुपालकांनी कोणत्या वनस्पतींचा उपचारासाठी वापर करायला हवा?
0: उपचारामध्ये गुळवेल ही वनस्पती जास्त प्रमाण वापरायला हवी. गुळवेल ही वनस्पती आपल्या कोकण विभागामध्ये प्रामुख्याने सापडते. ताप कमी करण्यासाठी, जनावरांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, पाचन सुधारण्यासाठी वापरली जाते. साधारणतः गुळवेल वनस्पतीचा फांद्याचा अर्क किंवा गुळवेलची 15 ते 20 ग्रॅम पावडर ही आंबोनमधून देऊ शकतो. पूर्वी लंपी त्वचारोग आजारामध्ये या औषधी वनस्पतीचा पशुपालन

पाकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आहे. अडुळसा, अडुळसा या औषधी वनस्पतीचे पाने, मुळे, फुले आपण वापरू शकतो. अडुळसाची पाने 50 ग्रॅम, मीठ 50 ग्रॅम, थोडे गव्हाचे पीठ व गूळ असे एकत्रित करून आपण त्याचे लाडू बनवू शकतो. हे लाडू जनावरांना खाऊ घातल्यास त्यांना होणारा खोकला, श्वसन संस्थेचा दाह हे कमी होते. काही जनावरांमध्ये पोटफुगीचा आजारही आढळून येतो. अशावेळी आपण अडुळशाचा वापर केला असता, तसेच अडुळशा व जांभळाची साल याचा रस समप्रमाणांमध्ये घेऊन 200 मिली गोडे तेलातून हे द्रावून त्याला पाजले असता त्याचे पोटफुगी कमी होते. अश्वगंधा ही वनस्पती प्रामुख्याने आपल्याकडे आढळून येते. त्या वनस्पतीची आपण मुळे, पाने, फुले वापरू शकतो. ही वनस्पती शक्तिवर्धक आहे.

0: अश्वगंधा, शतावरी 100 ग्रॅम, तुळशीची पाने 100 ग्रॅम, गुळ साधारणतः 50 ग्रॅम असे एकत्रित मिश्रण करून त्या मिश्रणाचे लाडू बनवावेत व जनावरांना खुराकासोबत लाडू सकाळ संध्याकाळ खाऊ घालावेत. दूध उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण जर जलमलेल्या वासराचा मृत्यू असेल व त्यातून गायीला बसलेला मानसिक धक्का असेल तर त्यामध्ये अश्वगंधा ही वनस्पती आपण त्याच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. त्यानंतर आवळा ही वनस्पती आपल्या कोकण विभागामध्ये सर्वीकडे सापडते. आवळ्याची पाने, फळे, साल आपण जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो. पाचन सुधारण्यासाठी, जनावरांना लागलेली रक्ती हागवण थांबवण्यासाठी आवळ्याची कोवळी पाने व आवळ्याची साल बारीक करून जनावरांना पाजू शकतो. बेलफळ, बेलफळ हे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. पोटविकारासाठी बेलाचे फळ अत्यंत गुणकारी आहे. बेलाची पाने किंवा फळातील गर साधारणतः 150 ग्रॅम आणि 1 लिटर ताक ह्याचे मिश्रण जर जनावरांना आपण पाजले असता पोटातील त्यांच्या मुरडा व जनावरांना असणारी हगवण ही कमी होते. शंखपुष्पी किंवा गोकर्ण, गोकर्णाची फुले आपल्याला माहितच आहेत. पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची ती फुले आपल्याला आढळून येतात. साधारणतः या फुलांचा पानाचा वापर जनावराच्या सडाचा कठीणपणा कमी करण्यासाठी होतो. गोकर्ण, कोरफड, हळद, कडुनिंब याची पाने एकत्रित करून हे मिश्रण सडाला लावल्यास सडाचा घट्टपणा, कठीणपणा कमी होतो.
1: बरोबर. आता अनेकदा पशुपालकांचं असं म्हणणं असतं की गाय किंवा म्हैस वर्ग जनावरं माझावर येतात पण गाभण राहत नाहीत, तर याविषयी काय सांगाल, यावर काय उपचार करता येतील?
0: सद्य परिस्थितीमध्ये जनावरे माझावर येतात पण ती गाभण राहत नाहीत असे प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहेत. याच्यासाठी काही दूध संस्थेमार्फत कालबद्ध उपचाराचे नियोजन केले जाते. 21 दिवसाच्या माझाच्या चक्रामध्ये पहिले 5 दिवस प्रत्येकी 1 मुळा व 20 ग्रॅम जिरे, थोडासा गुळ हे जनावरांना खाऊ घालतात. यातील मुळा गर्भाशयातील घाण कमी करण्यास मदत करतो. त्यानंतरचे 5 दिवस कोरफड, हळद व गुळ खाऊ घालावे. त्यानंतरचे 5 दिवस शेवग्याची पाने साधारणतः 400 ते 500 ग्रॅम दररोज खाऊ घालावीत. शेवग्याच्या पाण्यामध्ये खनिज तत्वे, जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. शेवटचे 5 दिवस म्हणजे ऋतुचक्राच्या शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये 4 ते 5 मुठी कढीपत्त्याची पाने, हळद व गुळ त्यांना खाऊ घालायचं आहे. कढीपत्त्याच्या पाण्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात. अशा प्रकारे माझावर येणारी जनावरे रेतन केल्यानंतर गाभण राहण्याची शक्यता वाढेल.
1: हा बरोबर. आता डॉक्टर, अनेकदा आपण बघतो की गाभण जनावरांच्या बाबतीत शेतकरी घाबरलेले असतात, त्यांना या वनस्पती चालू शकतात का?
0: हो चालतात, पण त्याचे प्रमाण इथे खूप महत्वाचे आहे. गाभण काळात शतावरी दिल्यास वासराची वाढ चांगली होते आणि व्याल्यानंतर जनावरांना लगेच दुधाचा पाना फुटायला मदत होते. मात्र गाभण काळामध्ये कोरफड जास्त प्रमाणात देऊ नये हे इथे लक्षात ठेवावे.
1: बरोबर. अनेकदा गाभण जनावरांचं मायांग किंवा स्थानिक भाषेत त्याला भांड बाहेर येणं हा प्रकार घडतो, तर इथे औषधी वनस्पती चालू शकतात का?
0: हो, जनावरांच्या मध्ये मायांग किंवा भांडे बाहेर येणे हा त्रास ज्या जनावरांना होण्याची शक्यता किंवा पूर्व अनुभव असतो अशा वेळी जटामासीचे मूळ, रान हळदचे मूळ, ज्येष्ठ मध, लोद्र, अश्वगंधा, मंजिष्ठाचे मूळ, कंकोळचे फळ याचे मिश्रण समप्रमाणात घेऊन ते एकत्र केले जाते व दिवसातून 2 वेळा 1 आठवडा देणे इथे गरजेचे आहे. जनावरांमध्ये जर जार किंवा वार बाहेर पडत नसेल ही एक समस्या आपल्याला जाणवली तर व्याल्यानंतर 2 तासामध्ये वार जर नाही पडला तर 1 मुळा बारीक करून देणे. जर 8 तासामध्ये वार नाही पडला तर साधारणतः 1.5 किलो भेंडी कापून जनावराला खाऊ घालावी. आणि जर 12 तासामध्ये जर जनावराचा वार नाही पडला तर डॉक्टरचा सल्ला घेणे उचित राहील.
1: निश्चितच. आता काही जनावरांना मस्टायटिस हा आजार खूप छळतो, तर यावर काही घरगुती उपाय आहेत का?
0: मस्टायटिसला आपण स्तनदाह किंवा दगडी कास असे संबोधतो. प्रामुख्याने जास्त दूध देणारी दुधाळ जनावरांमध्ये आढळणारा हा एक गंभीर आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी महागडी प्रतिजैविके आपण वापर केल्यामुळे येणाऱ्या खर्च पशुपालकाला आर्थिक नुकसान होते. रासायनिक औषधी न वापरता आयुर्वेदिक उपचारामध्ये आपण कोरफड, हळद, चुना, हाडजोड वनस्पती व लिंबू याचा वापर करून मस्टायटिस हा कमी केला जाऊ शकतो. काही वेळा दुधातून रक्तस्त्राव होतो, अशा वेळी कढीपत्ताच्या 2 मुठी, शेवग्या 2 मुठी व गुळ साधारणतः 100 ग्रॅम व अर्धे कापलेले लिंबू असे दिवसातून 3 वेळा जनावराला देणे योग्य ठरेल.

0: निश्चितच. आत्ताच तुम्ही ही जी औषधी सांगितलीत, तर ही सर्व औषधं देण्याची पद्धत नेमकी काय असावी, म्हणजे कच्च्या द्याव्यात की पावडर करून?
1: वापरण्याच्या पद्धतीमध्ये कोळफर साधारणतः 250 ग्रॅम घ्यावी, हळद 50 ग्रॅम, खाण्याचा चुना 15 ग्रॅम व हाडेजोड वनस्पतीचे 2 ते 3 फांद्याचे तुकडे, या सर्वांचे मिश्रण मिक्सरमधून एकत्र करून घ्यावे व जनावरांच्या सूज आलेल्या कासेवरती दिवसातून 10 वेळा लावावे. तेथे मसाज करावा. दिवसातून दोन्ही वेळेस साधारणतः 1 ते 2 लिंबू जनावरांना दिवसातून 3 वेळा खाऊ घालावेत. मिश्रणमध्ये वापरण्यात येणारी कोरफड ही बुरशीनाशक आहे, जीवाणू विषाणूविरोधी आहे, हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. तसेच वापरण्यात येणारा चुना ही काशीची सूज कमी करण्यास मदत करतो.
0: बरोबर. आता उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या शरीरावर आणि गोठ्यामध्ये गोचिड होण्याचं प्रमाण वाढतं, तर तिथे काय करता येईल?
1: कोकणातील उन्हाळ्यामध्ये वातावरणातील आर्द्रता व पोषक हवामानामुळे बाह्य परजीवींची वाढ ही झपाट्याने होत असते. बाह्य परजीवीमध्ये गोचिड, गोमाशी, पिसू, डास हे जनावरांच्या शरीराला त्रास देतात. साधारणतः एक गोचिड त्यांच्या जीवन कालावधीमध्ये 1 ते 1.5 मिली रक्त शोषून घेतो व मादी गोचिड साधारणतः त्याच्या जीवन कालावधीमध्ये 4 ते 5 हजार अंडी देते. जनावराला गोचिडीमुळे त्रास होतो, त्याची उत्पादक क्षमता कमी होते, त्याला रक्तक्षय होऊ शकतो, त्याला त्वचाविकार होऊ शकतो, गोचिड ताप येऊ शकतो. आपण गोचिड्यांचा नायनाट केल्यास साधारणतः दूध उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ निश्चित होऊ शकेल. त्यासाठी आपणाला निर्गेली तेल, कडुनिंब तेल व करंज तेल हे समप्रमाणात घेऊन पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. पाण्यामध्ये ते मिक्स होण्यासाठी थोडा द्रवरूप साबण येथे वापरला तरी चालेल, तर ते चांगल्या प्रकारे मिक्स होतील. अशा प्रकारे तयार झालेले मिश्रण हे जनावरांच्या शरीरावर फवारावे, तसेच गोठ्यामध्येही फवारावे.
0: बरोबर. आता डॉक्टर, पावसाळ्यात जनावरांना जंत होण्याचं प्रमाण वाढतं, तर त्यावर काय इलाज करता येईल?
1: जंतासाठी कडुनिंबाचा पाला किंवा वावडिंग हे खूप प्रभावी आहे. दर महिन्यामध्ये 3 ते 4 दिवस कडुनिंबाचा पाला जनावराला खाऊ घातल्यास नैसर्गिकरित्या जंत निर्मूलन होईल. जनावराच्या जंत निर्मूलनासाठी आपण रासायनिक औषधाचा वापर न करता पळस, सुपारी, वावडिंग, हिंग, खुरासनी यासारख्या औषधी वनस्पतीचा वापर करून जंत निर्मूलन करता येईल. त्यामुळे जनावरांच्या शरीरास अधिक ताण येणार नाही व जनावरे सुदृढ राहतील.
0: आता पोटफुगी आणि अपचनाचा त्रास जनावरांना होतो का, आणि तिथे काही उपचार करता येतील का आपल्याला?
1: जनावरांना पोटफुगी किंवा अपचनाचा त्रास होतो अशा वेळी त्यांना 100 ग्रॅम कांदा, लसूण पाकळी 10, वाळलेल्या मिरचीचे 2 नग, जिरे 10 ग्रॅम, काळी मिरी 10 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, गुळ 100 ग्रॅम व आले 100 ग्रॅम, विड्याची पाने 10 हे सर्व वापरून आपण मिश्रण करू शकतो. यामध्ये काळी मिरी व जिरे साधारणतः 30 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवावे व त्याची पहिल्यांदा पेस्ट बनवावी. नंतर सर्व मिश्रण एकत्रित करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. दिवसातून मिश्रण 3 वेळा खाऊ घालावे. बाजारामध्ये देखील तयार केलेले औषधे पाचक पावडर या नावाने उपलब्ध आहेत.
0: बरोबर. आता जनावरांना जखमा होतात, तर त्यावर काही औषधी वनस्पती आपण वापरू शकतो का?
1: हो, बाह्य जखमासाठी दोडकीचा पाला जखमेवर उपचारासाठी आयुर्वेदात आणि ग्रामीण भागात औषध म्हणून वापरला जातो. तसेच दगडफूल हे सहसा मसाल्याचा पदार्थ म्हणून आपल्याला माहित आहे, पण ग्रामीण भागामध्ये आणि आयुर्वेदामध्ये दगडफूल पाला जखमा आणि इतर व्याधीसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. यामध्ये जखम भरून काढण्याचे व जंतुनाशक गुणधर्म आढळून येतात. जर जखमा जनावरांच्या तोंडामध्ये असतील तर घरामध्ये उपलब्ध असणारी हळद, जिरे, मेथी, काळी मिरी प्रत्येकी 10 ग्रॅम घ्यावेत. तसेच 4 लसूण पाकळ्या घ्यावेत, साधारणतः गुळ 100 ग्रॅम घ्यावा, 1 नारळ घ्यावा. या पद्धतीमध्ये जिरे, मेथी व काळी मिरी हे साधारणतः 1/2 तास भिजत ठेवावे. भिजल्यानंतर त्याचे एकत्र वाटण करावे, त्याच्यामध्ये किसलेला नारळ घालावा. हळद, जिरे, मेथी यांचे सर्व एकत्रित मिश्रण करून ते त्याच्या जिभेवर लावे, जेणेकरून त्या जखमा लवकर बऱ्या होतील.
0: आता खूपच चांगली माहिती तुम्ही देत आहे. आपली ही जी आपल्या जवळपास उपलब्ध असलेली जी औषधी वनस्पती आहे ती आपल्या जनावरांना त्यांना आजारांपासून मुक्त करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील. पण जाता जाता पशुपालकांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: पशुपालक मित्रांनो, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. महागड्या अँटीबायोटिक्सवर खर्च करण्यापेक्षा आपल्या बागेत शेवगा, कोरफड, शतावरी या वनस्पती लावा. ते जनावरांचे ATM आहेत जी त्यांना वर्षभर निरोगी ठेवतील. निरोगी जनावर, अधिक उत्पादन, अधिक नफा हे साध्य करण्यासाठी औषधी वनस्पती खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात.
0: नक्की.

0: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्व नेमकं काय आहे आणि या औषधी वनस्पतींचा त्यांना कोणत्या आजारावर कसा उपाय करायचा याविषयीची सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: आताच आपण जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्त्व याविषयी डॉक्टर युवराज शेटे यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. मंडळी, यानंतर जाणून घेऊया अळंबी लागवडीची माहिती. संकलन गायत्री भरणकर यांचं. मंडळी, निसर्गामध्ये अनेक आकारांच्या आणि अनेक रंगांच्या अळंबी आढळून येतात, पण त्यापैकी फारच थोड्या जाती या खाण्यासाठी योग्य असतात. म्हणूनच निसर्गात वाढणाऱ्या अळंबीचा खाण्यासाठी उपयोग करण्यापूर्वी त्या खायला योग्य आहेत किंवा नाही याची माहितगार व्यक्तीकडून किंवा शास्त्रज्ञांकडून खात्री करून घेणं आवश्यक असतं. खाण्यास योग्य असलेल्या जातींपैकी फक्त 5 ते 6 जातींची व्यापारी तत्वावर लागवड करण्यात येते. अळंबीचा उपयोग इतर खाद्यपदार्थांमध्ये मिसळून त्यांना विशिष्ट स्वाद आणि चव यावी यासाठी सुद्धा पूर्वी केला जात असे, पण स्वतंत्र अन्नपदार्थ म्हणून अळंबीला फार कमी महत्त्व दिलं जातं. खरं तर अळंबीमध्ये भरपूर जीवनसत्व, प्रथिनं आणि खनिजं आहेत, त्यामुळेच भाजीपाल्यापेक्षा अळंबी अधिक पौष्टिक असल्याचं सिद्ध झालं आहे. त्याचप्रमाणे मंडळी, अन्न आणि औषधी गुणधर्माव्यतिरिक्त अळंबीच्या काही विशिष्ट अशा जातींपासून रंग, तपकीर यासारखे पदार्थ तयार करतात, तर काही अळंबींचा उपयोग फुलदाणी, हॅट्स, पर्सेस इत्यादी वस्तू तयार करण्यासाठीसुद्धा केला जातो. आता या अळंबीच्या लागवडीमधल्या महत्त्वाच्या बाबी आपण बघूया. अळंबीच्या लागवडीमध्ये अन्न पुरवठा आणि अळंबीचं बी पेरणं या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अळंबी लागवडीच्या तंत्रातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अन्न पुरवठा. वेगवेगळ्या माध्यमातून अळंबीच्या वेगवेगळ्या जातींना अन्नाचा पुरवठा केला जातो. उदाहरणार्थ, कंपोस्ट गव्हाचं काड, भाताचं काड, लाकडाचे ओंडके इत्यादी. या माध्यमातील वेगवेगळ्या अन्नघटकांचा नत्र, स्फुरद, पालाश पुरवठा योग्य प्रमाणात आणि सतत बराच वेळ होत राहणं यावर अळंबीचं उत्पादन मुख्यत्वे अवलंबून असतं. अळंबीचं बी कंपोस्टमध्ये पेरल्यानंतर सुरुवातीच्या काळात माध्यमातील तयार केलेल्या अन्नाचा उपयोग करून बुरशीची तंतुमय वाढ सुरू होते. ही वाढ हळूहळू कंपोस्टमध्ये पसरू लागते. पुढे तंतुमय वाढ आपल्या अंगातील अवयवातून आंबवलेल्या माध्यमातून जरुरीपुरते अन्नघटक शोषून घेऊन इतरत्र कंपोस्टमध्ये पसरत जाते. आंबवलेल्या अर्धवट कुजलेल्या माध्यमातून जेवढा हळूहळू अन्न पुरवठा बुरशीला मिळत राहील तेवढ्या प्रमाणात अधिक दिवस बुरशीची वाढ होत राहते. बुरशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर माध्यमाच्या वर बुरशीच्या देठावर अळंबीची लहान लहान फळं दिसू लागतात. अशा अळंबीच्या फळांची वाढ झपाट्याने होते. काही दिवसातच त्यांची काढणी केली जाते. आंबवलेल्या माध्यमातून बुरशीची वाढ सतत चालू असते, यामुळे अळंबीचं एक पीक काढल्यानंतर त्याच माध्यमात ठराविक काळानंतर अळंबीचं दुसरं, तिसरं, चौथं पीक आपल्याला मिळू शकतं. प्रत्येक वेळेला एकूण मिळणारे अळंबीचं उत्पादन सर्वस्वी माध्यमातून होत असणाऱ्या पुरवठ्यावर, अन्नघटकांच्या योग्य प्रमाणावर अवलंबून असतं. म्हणूनच माध्यमांसाठी, कंपोस्टसाठी शेतात उपलब्ध असलेल्या वनस्पतीजन्य वस्तू वेगवेगळ्या प्रमाणात एकत्रित करून त्यांचं प्रमाण ठरवण्यात आलं आहे. तसंच अशा कंपोस्टमधील नैसर्गिक अन्न पुरवठ्याला पूरक म्हणून रासायनिक वरखतांचा जरुरीप्रमाणे कंपोस्ट तयार करताना उपयोग केला जातो. माध्यमांच्या आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी शर्करायुक्त पदार्थ त्यामध्ये असणं हे गरजेचं आहे. अशा पदार्थांचा पुरवठा गवत, भाताचे आणि गव्हाचे काड, मक्याची दाणे काढलेली कणसं यांच्यामार्फत होतो. सर्व सूक्ष्म जीवाणूंना प्रथिनं तयार करण्यासाठी नत्राची गरज असते. सूक्ष्म जीवाणू नत्र अमोनियम नायट्रेट आणि युरिया फॉर्ममधून घेऊन त्याचे प्रथिनामध्ये रूपांतर करत असतात. अळंबीमधल्या प्रथिनांचं प्रमाण लक्षात घेता कंपोस्टमधील नत्राचं प्रमाण ट्रे भरण्याच्या वेळेला 1.5 ते 2%, आर्द्रता 70% आणि सामू 7% असणं आवश्यक आहे. कंपोस्टमधून होणारा अन्न पुरवठा जितका महत्त्वाचा आहे तितकाच कंपोस्टमधला अपायकारक सूक्ष्म जीवाणू आणि किडींचा नाश करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. यासाठी कंपोस्ट तयार करत असताना

बुरशीनाशकांचा आणि कीटकनाशकांचा उपयोग केला जातो. तसंच कंपोस्टमध्ये अळंबीचं बी पेरण्यापूर्वी कंपोस्टवर पाश्चरीकरणाची प्रक्रिया करून कंपोस्ट निर्जंतुक करणं आवश्यक असतं. या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर अळंबीच्या उत्पादनात घट होऊ शकते. काही वेळा किडी आणि रोगांमुळे संपूर्ण पीक हातचं निघून जातं. अळंबी लागवडीच्या तंत्रातली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अळंबीचं बी. प्रयोगशाळेत अळंबी बुरशीची निर्जंतुक वातावरणात गहू किंवा ज्वारीच्या दाण्यावर केलेली वाढ म्हणजेच अळंबीचं बी. इतर पिकांमध्ये जसं बी बियाणं महत्त्वाचं असतं तसंच अळंबी लागवडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीच्या खात्रीशीर संस्थेने तयार केलेल्या स्पॉनचा वापर करणं आवश्यक असतं. मंडळी, बटन अळंबी ही एक प्रकारची वनस्पती आहे आणि अत्यंत नाजूक असं हे पीक आहे. त्याच्या लागवडीसाठी सखोल तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे. बटन अळंबीची लागवड इतर पिकांप्रमाणे उघड्यावर जमिनीत करता येत नाही. बटन अळंबीच्या लागवडीसाठी सुरक्षित आणि ज्या ठिकाणचं तापमान आर्द्रता नियंत्रित करता येईल अशी सिमेंट काँक्रीटने बांधलेली खोली किंवा तळघर याची आवश्यकता असते. तसंच तापमान खाली आणण्यासाठी वातानुकूलकाची लाकडी ट्रे, स्प्रे पंप इत्यादी गोष्टींची सुद्धा गरज असते. तसेच दुसरी पद्धत म्हणजे पॉलिथीन पिशवी पद्धत. ही अगदी अलीकडची पद्धत आहे आणि पॉलिथीन पिशव्यांचा वापर बटन अळंबीच्या लागवडीसाठी बऱ्याचदा केला जातो. मंडळी, अळंबीची लागवड करण्यापूर्वी सर्वप्रथम कोणती पूर्वतयारी केली पाहिजे? तर अळंबीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मायसिलियमच्या वाढीसाठी 24 ते 26 सेंटीग्रेड तापमान जे लागतं त्याची तयारी केली पाहिजे. तसंच केसिंग केल्यानंतर हे तापमान 16 ते 18 सेंटीग्रेड असणं आवश्यक असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यातसुद्धा हे तापमान म्हणजेच 16 ते 18 अंश सेंटीग्रेड तापमान फार कमी वेळ उपलब्ध असतं. त्यामुळं अळंबीची वर्षभर लागवड करण्यासाठी वातानुकूलकाची आवश्यकता भासते. त्याचप्रमाणे अळंबीच्या लागवडीच्या संपूर्ण काळात खोलीमधली आर्द्रता 70 ते 80% ठेवावी लागते. यासाठी लागवड केलेल्या खोलीत जमिनीवर स्प्रे पंपाच्या साह्याने पाणी फवारून आर्द्रता राखावी लागते. तसंच मंडळी, अळंबी लागवडीसाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठ्याची आवश्यकताही असते. मंडळी, अळंबी लागवडीसाठी जागेची निवड करताना जी जागा आपण किंवा जे ठिकाण आपण निवडू ते ठिकाण शहराच्या जवळ असावं. शुद्ध पाणी, वीज आणि मजूर यांची उपलब्धता असावी. अळंबी हे नाशिवंत पीक आहे, त्यामुळे लागवडीचं ठिकाण बाजारापासून जवळ असावं जेणेकरून अळंबीची वाहतूक लवकर होऊ शकेल. कंपोस्टसाठी लागणारा आणि इतर कच्चा माल भरपूर प्रमाणात आपल्या जवळपास उपलब्ध असावा. त्याचप्रमाणे अळंबीच्या विक्रीबद्दलची सुद्धा माहिती लागवडीपूर्वीच करून घ्यावी. तर मंडळी, अशा प्रकारे अळंबीची लागवड सुरू करण्यापूर्वीच ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, ज्या काही गोष्टी पूरक आहेत त्यांचा विचार करून त्यानुसार व्यवस्थापन केलं तर अळंबीमधून आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. आत्ताच आपण अळंबी लागवडीची माहिती ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी.

0: व 10व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची

0: जी शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्रबंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनी

वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया नाट्यसंगीत.

संगीत हे बंध रेशमाचे या नाटकातली वसंतराव देशपांडे यांनी गायलेली ही पदरचना होती शांता शेळके यांची, तर संगीत होतं जितेंद्र अभिषेक यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता संगीत पाणीग्रहण या नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं पद.

संगीत पाणी ग्रहण या नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं हे पद श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलं. पदरचना होती प्रल्हाद केशव अत्रे यांची.

बापूराव पेंढारकर यांनी गायलेली मामा वरेरकर यांची ही पदरचना होती संगीत करग्रहण या नाटकातली. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं पुढचं पद संगीत कैकई या नाटकातलं ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात ऐकूया.

संगीत संन्यस्त खड्ग या नाटकातली विनायक दामोदर सावरकर यांची ही पदरचना आपण ऐकली प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता संगीत सावित्री या नाटकातली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना ऐकूया.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही पदरचना गायली होती योगिनी जोगळेकर यांनी. श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी संगीत सौभद्र या नाटकातली गोविंद पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची पदरचना ऐकूया नीलाक्षी जुवेकर यांच्या आवाजात.

संगीत सौभद्र या नाटकातल्या नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेल्या या नाट्यपदासोबतच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.

0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि 9:30 चर्चा का विषय हे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर रात्री 10 आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त 7 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृह दादर इथे निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केल्या गेलेल्या सूरगौरव संध्या या मैफिलीचा संपादित भाग आपण ऐकू शकणार आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. केंद्रीय मंत्रिमंडल ने विपणन सत्र 2026-27 के लिए 14 खरीफ फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य में बढ़ोतरी को मंजूरी दी. मंत्रिमंडल ने 37,500 करोड़ रुपए की कोयला और लिग्नाइट गैसीकरण परियोजनाओं के संवर्धन को भी स्वीकृति दी. सीबीआई

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.

मैंने दोन्ही इकडे